0: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ
1: ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಅಹಿಲೆ ಮಧ್ಯಾಹ್ನಕ್ಕೂ 12 ಬಜೆಯು
2: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो
1: राष्ट्र को शान किसान
2: अ कम्प्लीट पाइपिंग सॉल्यूशंस